0: ही खरा वो चाहे दे ते खरा दे तहले हेली ही खरा अच्छा दे तेरे ही खरा अच्छा आने
1: Dil
0: लगा
1: kokot
0: अत
1: asma, dil içi
0: ये
1: yani
0: वगैरह
1: tu kakoyinta.